0: Media.
1: Extreme energy drink.
2: Radio Vinny FM. Radio Vinny FM.
3: रेडियो भेरी एफएम 98.6 वेक्सी 2.7 मेगाहर्ट्ज.